ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो श्रुती हो, नमस्कार श्रुती हो। आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो।

0: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आपण बघतो आहोत सद्यस्थितीमध्ये आंब्या बहराची फळे ही विकसनशील अवस्थेत आहेत. रोपवाटिकेमध्ये कलमे रोपे ही प्रामुख्याने नवतीवर आहेत. जुलै महिन्यामध्ये सततचे ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस यामुळे वातावरण बुरशीजन्य रोगाच्या प्रसारासाठी पोषक आहे. अशा वातावरणामध्ये वनस्पती शास्त्रीय आंतरपीक फळगळ, देठसुकी, पानावरील डाग, पानगळ आणि फळांवर तपकिरी डाग या रोगासाठी कारणीभूत बुरशींची वाढ जोमाने होऊ शकते. त्यामुळे बागेमध्ये पानगळ आणि फळगळ यासारखी लक्षणे दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लिंबूवर्गीय फळबागेतील विकृती, फळगळीची लक्षणे आपण जाणून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करणं सध्याच्या महिन्यामध्ये आणि काही दिवसांमध्ये गरजेचं आहे. सुरुवातीस बघूयात आपण फायटोप्थोरा बुरशीच्या प्रादुर्भावाची लक्षणं. सध्या फायटोप्थोरा बुरशीवाढीस अनुकूल वातावरण असून तिच्या प्रादुर्भावामुळे लिंबूवर्गीय फळपिकाच्या पानावर चट्टे दिसू शकतात. तसेच तपकिरी ब्राऊन रॉट रोग उद्भवू शकतो. हा रोग फायटोप्थोरा पल्मीहोरा आणि फायटोप्थेरा निकोशियानी या दोन प्रजातीमुळे उद्भवत असतो. पानांवर प्रादुर्भाव झाल्यानंतर जमिनीलगतच्या हिरव्या फळांवर तपकिरी करड्या डागांची सुरुवात होते. फळे एका बाजूने करपू लागतात. फळाच्या हिरव्या सालीवर प्रादुर्भाव होऊन फळ हे तपकिरी काळ्या रंगाचं दिसू लागतं. फळे सडून गळतात. या फळसडीच्या अवस्थेत ब्राऊन रॉट किंवा तपकिरी रॉट असंही संबोधलं जाऊ शकतं. फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. करड्या रंगाच्या फळांची तोड करून ती निरोगी फळासोबत मिसळल्यास निरोगी फळे देखील सडू शकतात. यानंतर बघूयात देठ सुकणे आणि कोलेस्ट्रिक्टम स्टेम अँड रॉट. कोलेस्ट्रिक्टम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होऊ शकते. तो भाग काळा पडतो. असा भाग नंतर वाढत जाऊन संपूर्ण फळ हे सडू शकतं. कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे आणि वाळणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणं आहेत. बरेचदा उशीर झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होतात, काळी पडतात, वजनाने हलकी होऊन कडक होतात आणि दीर्घकाळापर्यंत देठांना लटकत राहत असतात. आता हे सगळी लक्षणं आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. पानगळ आणि फळ पिकावरील तपकिरी रॉटच्या संदर्भामध्ये. आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे मंडळी, याचं व्यवस्थापन करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. बागेमध्ये वाफे केलेले असल्यास त्यात पाणी साचून राहते. पावसाळ्यात वाफे मोडून टाकावेत. बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी आपण बाहेर काढणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. झाडांवर गळून पडलेल्या पानांची आणि फळांची त्वरित विल्हेवाट आपण लावावी. असे रोगग्रस्त घटक बागेत किंवा बांधावर तसेच राहिल्यात त्याद्वारे रोगाचा प्रसार वाढून तीव्रता वाढते. वाफा स्वच्छ ठेवावा. फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील तपकिरी कूज ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटीएल 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करणं गरजेचं आहे. फवारणी करताना झाडाच्या परिघामध्ये फवारणी करा. येथे जमिनीवरील आणि खाली पडलेल्या रोगग्रस्त घटकांवरील बुरशी तिच्या सक्रिय बीजाणूंचा नायनाट होण्यास मदत होईल. चांगल्या परिणामासाठी या द्रावणामध्ये अन्य कोणतेही तत्सम बुरशीनाशके, कीटकनाशके, विद्राव्य खतेही आपण मिसळू नयेत. रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीनंतर 15 दिवसानंतर ट्रायकोडर्मा हार्मियम अधिक स्यूडोनोमास फिलोरोपान्स 100 ग्रॅम प्रति 1 किलो शेण खतात मिसळून प्रति झाडाच्या परिघातून आपण देणं खूप गरजेचं आहे. कोलेस्ट्रिकम बुरशीजन्य फळझाडासाठी बोर्डो मिश्रण 0.6% मिश्रणाची अरे इकडं रेकॉर्डिंग करायला इकडं वाचायला लागलोय. बरोबर आहे की काय विषय? अरे इकडं आहे बॅग. बरोबर वाचायला ना मी
1: तोंडाचा
0: बरोबर येते ते असं वाचायला लागलो मी.
1: कसं होतं? इकडं होतं का नाही?
0: अरे इकडे ते
1: ऐकून पण ना पुन्हा
0: अरे येत नाही क्वालिटी चांगली येते असं रेकॉर्डिंग इकडे लिहिलेलं आहे ना मग आता कसं वाचणार तुम्ही
1: त्याला मिनिमाइज करणार त्याला वर ठेवून रेकॉर्डिंग करत बस ना
0: इकडे ते माहिती होती रे माहिती इकडे
1: ही जी माहिती आहे ना गुगलवर बघितला ना तीच माहिती तिकडे गुगलवर ओपन कर
0: फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील तपकिरी कूज ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटिल एल 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 WP 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. फवारणी करताना झाडाच्या परिघामध्ये फवारणी करावी जेणेकरून जेथे जमिनीवर आणि खाली पडलेल्या रोगग्रस्त घटकावर बुरशी आणि

0: रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीनंतर 15 दिवसांनंतर ट्रायकोडर्मा हर्मियम अधिक स्यूडोमॉस फ्लोरोसन्स स्लोडोनमॉस फ्लोरोफॉन्स 100 ग्रॅम प्रत्येकी 1 किलो शेणखतात मिसळून प्रतिझाडाच्या परिघात जमिनीतून देणं गरजेचं आहे. कोलेस्ट्रिक्ट्रम बुरशी फळझाडासाठी बोर्डो मिश्रण 0.6% मिश्रणाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 WP 2.5 ग्रॅम ही सुद्धा देणं गरजेचं आहे. सध्या संशोधन प्रकल्पामध्ये ॲझोक्ट्रिक्ट्रॉन अधिक डायफेनोझॉल या संयुक्त बुरशीनाशकाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यात 1 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेतलेल्या फवारणीचे निष्कर्ष उत्साहवर्धक असले तरी त्याला अद्याप ॲग्रोस्कोची शिफारस अथवा लेबल मिळालेलं नाही. हे देखील शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, सध्याच्या हंगामामध्ये पानगळ आणि फळावरील तपकिरी रॉडचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर यासाठी ज्या उपाययोजनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकलेल्या आहेत त्या उपाययोजना शेतकरी बांधवांनी करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ही फळबाग आपणास सशक्त आणि निरोगी ठेवता येऊ शकेल. आजच्या आपल्या शिवारवार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवारवार्ताच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपल्याला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
1: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
2: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in। सूर्यघर
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
3: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
2: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 82 75 92 59 00।
3: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती पुन्हा आलीये क्लासिक रेडिओ शो घेऊन। लोककलेतून रंगमंचाकडे आणि तिथून मोठ्या पडद्याकडे असा प्रवास आणि प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर आपल्या कलागुणांचा अमीट ठसा उमटवणारी गुणी कलावंत म्हणजे उषा चव्हाण। उषा चव्हाण यांचा जन्म अंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे झाला। चित्रपट येण्या अगोदर उषा चव्हाण यांची तमाशा पार्टी होती। पुढे त्या नाटकातून भूमिका करू लागल्या। नायिका म्हणून केला इशारा जाता जाता या पहिल्याच चित्रपटात त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाबरोबर नृत्य कौशल्याने सारा प्रेक्षक वर्गाला जिंकलं होतं।

उषा चव्हाण यांना हा चित्रपट मिळाला हा निव्वळ योगायोग होता. अनंत माने यांनी आपली नेहमीची नायिका जयश्री गडकर यांना सोडून नृत्य समूहातून नाचणाऱ्या उषा चव्हाण यांना नायिका म्हणून काम करण्याची संधी दिली.

उषा चव्हाण या आधी सवाल माझा ऐका या चित्रपटात जयश्री गडकर यांच्या मागे कोरस मध्ये नाचल्या होत्या. अनंत माने यांनी जेव्हा उषा चव्हाण यांना काम करण्याबाबत विचारलं तर मागच्या सारखं नाचायचं काम असणार आहे का, पण यावेळी मी दिवसाला 15 रुपये घेऊन काम करणार नाही, 20 रुपये घेईन असं बजावलं होतं. त्यावर माने म्हणाले, अगं तुला यावेळी मागे नाही नाचायचं, तुला यावेळी चित्रपटात नायिका म्हणून काम करायचंय. या चित्रपटाद्वारे उषा चव्हाण यांची नायिका म्हणून वाटचाल सुरू झाली.

0: महाराष्ट्र शासनाने 5व्या चित्रपट महोत्सवात उषा चव्हाण यांना सवाल माझा ऐका या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवलं होतं. त्यांच्या आयुष्यात केला इशारा जाता जाता हा चित्रपट आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्यांना या चित्रपटातून खूप कामे मिळत गेली. खंडोबाची आण, मुक्कम पोस, ढेबळेवाडी, अशी रंगली रात, कोर्टाची पायरी यासारख्या अनेक चित्रपट त्यांना मिळत गेले आणि अचानक सोंगाड्याच्या रूपानं त्यांना एक वेगळी संधी मिळाली.
1: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गौबी
2: रा...

अर्धा बीजावर मधला सुंगाड्या हा सुवर्ण महोत्सवी चित्रपट ठरला. दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांची जोडी म्हणजे चित्रपटावर पैशांचा पाऊस असं समीकरण झालं.

बोला नाही सखे तो मला जळवी तो हो हिरव्या चुड्या बिगर तेला शोभा कुठली का मल्ला असं खट खट

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आणि मी आरजी प्रगती आहे तुमच्यासोबत. आणि हा शो तुम्ही ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजचा आपला शो आहे उषा चव्हाण यांच्यावर. सोंगाड्या पाठोपाठ आला एकटा जीव सदाशिव, पांडू हवालदार रामराम गंगाराम, बोट लावीन तिथं गुदगुल्या, आली अंगावर मुका घ्या मुका, पळवा पळवी, येऊ का घरात, वाजू का, हे दादा कोंडके आणि उषा चव्हाण या जोडीचे चित्रपट गाजले.

0: भंग तपस्से दंग करू नको भंग जभलता रंग तुझा गो बाई
1: संग साधु घेतले कसल न मला कर वाटत नाही संग साधु घेतले कसल न मला कर वाटत नाही
0: अलख निरंजन के जय जय अलख निरंजन हे बोला बोला
2: अलख निरंजन के जय जय
0: अलख निरंजन।

प्रसिद्ध कलाकार गणपत पाटील यांच्याबरोबर सख्या साजना या चित्रपटात काम करून चित्रपटात मुलं अर्धनेत नायक नसून चित्रपट गाजू शकतो हे उषा चव्हाण यांनी स्वतःच्या अभिनयानं आणि नृत्य करणं दाखवून दिलं.

0: फुले यांच्याबरोबर सोनाऱ्यानं टोचलं कान आणि थापाड्या या चित्रपटातून त्यांनी आपले अभिनय कौशल्य सिद्ध केलं. शिर्डी के साई बाबा तेरे मेरे बीच में यासारख्या हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केलंय. चुडा तुझा सावित्रीचा एकटा जीव सदाशिव, करावं तसं भरावं, वरात, चोरीचा मामला, दगा, डाळिंब आणि या अशा अनेक चित्रपटातून त्यांनी साकारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्यात.
1: तुझे साथ

उषा चव्हाण यांनी केला इशारा जाता जाता बूट लावीन तिथं गुदगुल्या आणि चोरावर मोर या चित्रपटासाठी महाराष्ट्राची पारितोषिक मिळवली. त्यांनी गौराचा नवरा आणि धरपकड अशा दोन चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले. तर आजचा शो तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर मी आरजी प्रगती आज क्लासिक रेडिओ शो मधून निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढच्या एपिसोड मध्ये. शो कसा वाटला हे नक्की सांगा. तोपर्यंत ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

सुन कह बस सुन कह ये संतेला अन माहिम चा हलवा दे तो तुला गपोरी माहिम चा हलवा दे तो तुला।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज़।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: चल दिमाग, तुम्ही बोला. अरे हा, बोला ना, बोला ना, फिर जरूर सुनेगा.
2: चल बोला, चल बोला.
3: ना बाबा ना, लो मैंने बोला.
2: हाँ, तेरी तो जरूर सुनेगा.
3: अरे
2: बोला ना.
3: अच्छा बाबा, बुलाती हूँ, काम तो मत खाओ.
4: गोपी, ओ गोपी.
5: क्या है?
4: घर चलो, भैया तुम्हारा इंतजार कर रहे हैं.
5: तुम बीच में मत बोलो, मेरी इंसलेट हुई है, इंसलेट. अपमान, अपमान.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
3: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
4: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले, पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं, तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. PM सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
5: हर घर सूर्यघर.
4: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता, तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
2: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है.
4: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज. ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. हर घर सूर्य घर.
2: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.

हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो श्रोते हो, नमस्कार श्रोते हो। आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो।

0: श्रोते हो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आपण बघतो आहोत सद्यस्थितीमध्ये आंब्या बहराची फळे ही विकसनशील अवस्थेत आहेत. रोपवाटिकेमध्ये कलमे रोपे ही प्रामुख्याने नवतीवर आहेत. जुलै महिन्यामध्ये सततचे ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस यामुळे वातावरण बुरशीजन्य रोगाच्या प्रसारासाठी पोषक आहे. अशा वातावरणामध्ये वनस्पती शास्त्रीय आंतरपीक फळगळ, देठसुकी, पानावरील डाग, पानगळ आणि फळांवर तपकिरी डाग या रोगासाठी कारणीभूत बुरशींची वाढ जोमाने होऊ शकते. त्यामुळे बागेमध्ये पानगळ आणि फळगळ यासारखी लक्षणे दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लिंबूवर्गीय फळबागेतील विकृती, फळगळीची लक्षणे आपण जाणून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करणं सध्याच्या महिन्यामध्ये आणि काही दिवसांमध्ये गरजेचं आहे. सुरुवातीस बघूयात आपण फायटोप्थोरा बुरशीच्या प्रादुर्भावाची लक्षणं. सध्या फायटोप्थोरा बुरशीवाढीस अनुकूल वातावरण असून तिच्या प्रादुर्भावामुळे लिंबूवर्गीय फळपिकाच्या पानावर चट्टे दिसू शकतात. तसेच तपकिरी ब्राऊन रॉट रोग उद्भवू शकतो. हा रोग फायटोप्थोरा पल्मीहोरा आणि फायटोप्थेरा निकोशियानी या दोन प्रजातीमुळे उद्भवत असतो. पानांवर प्रादुर्भाव झाल्यानंतर जमिनीलगतच्या हिरव्या फळांवर तपकिरी करड्या डागांची सुरुवात होते. फळे एका बाजूने करपू लागतात. फळाच्या हिरव्या सालीवर प्रादुर्भाव होऊन फळ हे तपकिरी काळ्या रंगाचं दिसू लागतं. फळे सडून गळतात. या फळसडीच्या अवस्थेत ब्राऊन रॉट किंवा तपकिरी रॉट असंही संबोधलं जाऊ शकतं. फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. करड्या रंगाच्या फळांची तोड करून ती निरोगी फळासोबत मिसळल्यास निरोगी फळे देखील सडू शकतात. यानंतर बघूयात देठ सुकणे आणि कोलेस्ट्रिक्ट्रम स्टेम अँड रॉट. कोलेस्ट्रिक्ट्रम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होऊ शकते. तो भाग काळा पडतो. असा भाग नंतर वाढत जाऊन संपूर्ण फळ हे सडू शकतं. कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे आणि वाळणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणं आहेत. बरेचदा उशीर झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होतात, काळी पडतात, वजनाने हलकी होऊन कडक होतात आणि दीर्घकाळापर्यंत देठांना लटकत राहत असतात. आता हे सगळी लक्षणं आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. पानगळ आणि फळ पिकावरील तपकिरी रॉटच्या संदर्भामध्ये. आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे मंडळी, याचं व्यवस्थापन करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. बागेमध्ये वाफे केलेले असल्यास त्यात पाणी साचून राहते. पावसाळ्यात वाफे मोडून टाकावेत. बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी आपण बाहेर काढणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. झाडांवर गळून पडलेल्या पानांची आणि फळांची त्वरित विल्हेवाट आपण लावावी. असे रोगग्रस्त घटक बागेत किंवा बांधावर तसेच राहिल्यात त्याद्वारे रोगाचा प्रसार वाढून तीव्रता वाढते. वाफा स्वच्छ ठेवावा. फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील तपकिरी कूज ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटी एल 2.5 ग्रॅम किंवा क॑पर ऑक्सिक्लोराईड 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करणं गरजेचं आहे. फवारणी करताना झाडाच्या परिघामध्ये फवारणी करा. येथे जमिनीवरील आणि खाली पडलेल्या रोगग्रस्त घटकांवरील बुरशी तिच्या सक्रिय बीजाणूंचा नायनाट होण्यास मदत होईल. चांगल्या परिणामासाठी या द्रावणामध्ये अन्य कोणतेही तत्सम बुरशीनाशके, कीटकनाशके, विद्राव्य खतेही आपण मिसळू नयेत. रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीनंतर 15 दिवसानंतर ट्रायकोडर्मा हार्मियम अधिक स्यूडोनोमास फिलोरोपान्स 100 ग्रॅम प्रति 1 किलो शेण खतात मिसळून प्रतिझाडाच्या परिघातून आपण देणं खूप गरजेचं आहे. कोलेस्ट्रिकम बुरशीजन्य फळझाडासाठी बोर्डो मिश्रण 0.6% मिश्रणाची अरे इकडं रेकॉर्डिंग करायला इकडं वाचायला लागलोय. बरोबर आहे की काय विषय? अरे इकडं आहे बॅग. बरोबर वाचायला ना मी बरोबर येते ते असं वाचायला लागलोय मी.
1: कसं होतं? इकडं होतं का नाही?
0: अरे इकडे ते
1: ऐकून पण ना पुन्हा
0: अरे येण्याच्या येत नाही, क्वालिटी चांगली येते असं रेकॉर्डिंग इकडे लिहिलेलं आहे ना, मग आता कसं वाचणार तुम्ही?
1: त्याला मिनिमाइज करणार, त्याला वर ठेवून रेकॉर्डिंग करत बस ना.
0: इकडे ते माहिती होती रे, माहिती इकडे
1: ही जी माहिती आहे ना गुगलवर बघितला ना, तीच माहिती तिकडे गुगलवर ओपन कर.
0: फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील तपकिरी कूज ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत राहा आनंदी राहा.
3: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खट्याळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे, PM सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
2: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
3: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
1: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आरजे प्रगती पुन्हा आलीये क्लासिक रेडिओ शो घेऊन. लोककलेतून रंगमंचाकडे आणि तिथून मोठ्या पडद्याकडे असा प्रवास आणि प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर आपल्या कलागुणांचा अमीट ठसा उमटवणारी गुणी कलावंत म्हणजे उषा चव्हाण. उषा चव्हाण यांचा जन्म आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे झाला. चित्रपट येण्याअगोदर उषा चव्हाण यांची तमाशा पार्टी होती. पुढे त्या नाटकातून भूमिका करू लागल्या. नायिका म्हणून केला इशारा जाता जाता या पहिल्याच चित्रपटात त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाबरोबर नृत्य कौशल्याने साऱ्या प्रेक्षक वर्गाला जिंकलं होतं.

उषा चव्हाण यांना हा चित्रपट मिळाला हा निव्वळ योगायोग होता. अनंत माने यांनी आपली नेहमीची नायिका जयश्री गडकर यांना सोडून नृत्य समूहातून नाचणाऱ्या उषा चव्हाण यांना नायिका म्हणून काम करण्याची संधी दिली.

उषा चव्हाण या आधी सवाल माझा ऐका या चित्रपटात जयश्री गडकर यांच्या मागे कोरस मध्ये नाचल्या होत्या. अनंत माने यांनी जेव्हा उषा चव्हाण यांना काम करण्याबाबत विचारलं तर मागच्या सारखं नाचायचं काम असणार आहे का, पण यावेळी मी दिवसाला 15 रुपये घेऊन काम करणार नाही, 20 रुपये घेईन असं बजावलं होतं. त्यावर माने म्हणाले, अगं तुला यावेळी मागे नाही नाचायचं, तुला यावेळी चित्रपटात नायिका म्हणून काम करायचंय. या चित्रपटाद्वारे उषा चव्हाण यांची नायिका म्हणून वाटचाल सुरू झाली.

0: महाराष्ट्र शासनाने 5व्या चित्रपट महोत्सवात उषा चव्हाण यांना सवाल माझा ऐका या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवलं होतं. त्यांच्या आयुष्यात केला इशारा जाता जाता हा चित्रपट आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्यांना या चित्रपटातून खूप कामे मिळत गेली. खंडोबाची आण, मुक्कम पोस, ढेबळेवाडी, अशी रंगली रात, कोर्टाची पायरी यासारखे अनेक चित्रपट त्यांना मिळत गेले आणि अचानक सोंगाड्याच्या रूपानं त्यांना एक वेगळी संधी मिळाली.
1: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गं उभी

अर्धा बीजावर मधला सुंगाड्या हा सुवर्ण महोत्सवी चित्रपट ठरला. दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांची जोडी म्हणजे चित्रपटावर पैशांचा पाऊस असं समीकरण झालं.

0: ಕಲ್ಲಿ ಮಾದಿಲೈ ಕುಲ್ಲತೆ
1: ಚಂದನ.
2: क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आणि मी आरजी प्रगती आहे तुमच्यासोबत आणि हा शो तुम्ही ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आणि आजचा आपला शो आहे उषा चव्हाण यांच्यावर. सोंगाड्या पाठोपाठ आला एकटा जीव सदाशिव, पांडू हवालदार रामराम गंगाराम बोट लावीन तिथं गुदगुल्या, आली अंगावर मुका घ्या मुका, पळवा पळवी, येऊ का घरात, वाजू का, हे दादा कोंडके आणि उषा चव्हाण या जोडीचे चित्रपट गाजले.

प्रसिद्ध कलाकार गणपत पाटील यांच्याबरोबर सख्या साजना या चित्रपटात काम करून चित्रपटात मुलं अर्धनेत नायक नसून चित्रपट गाजू शकतो हे उषा चव्हाण यांनी स्वतःच्या अभिनयानं आणि नृत्य करणं दाखवून दिलं.

फुले यांच्याबरोबर सोनाऱ्यानं टोचलं कान आणि थापाड्या या चित्रपटातून त्यांनी आपले अभिनय कौशल्य सिद्ध केलं. शिर्डी के साई बाबा, तेरे मेरे बीच में यासारख्या हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केलंय. चुडा तुझा सावित्रीचा, एकटा जीव सदाशिव, करावं तसं भरावं, वरात, चोरीचा मामला, दगा, डाळिंब आणि या अशा अनेक चित्रपटातून त्यांनी साकारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्यात.

उषा चव्हाण यांनी केला इशारा जाता जाता बूट लावीन तिथं गुदगुल्या आणि चोरावर मोर या चित्रपटासाठी महाराष्ट्राची पारितोषिकं मिळवली. त्यांनी गौराचा नवरा आणि धरपकड अशा दोन चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले. तर आजचा शो तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर मी आरजी प्रगती आज क्लासिक रेडिओ शो मधून निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढच्या एपिसोड मध्ये. शो कसा वाटला हे नक्की सांगा. तोपर्यंत ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

सुन कह बस सुन कह ये संतेला अनमा हिम चा हलवा दे तो तुला गपरी माहिम चा हलवा दे तो तुला।

0: काढशील का ग पाळण्याची दोरी वढशील का ग
1: चला चला गंगारा मी आताचे
0: मोरे हो गंगो बाई तुझ्या मागून मी
2: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज सुरेल संगीत विविध घडामोडी शेती महिला युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज
3: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
2: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू
3: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है,
4: कह

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: कहीं दूर

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.